विदेश गइन, हो म त विदेश गइन, तिन वर्ष पर्खिए कहिले पैसा तिरेर फर्किए, सोचे जस्तो छैन।